जेवड़ेवर न कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निहचल करता सोई तुदे आपे भावै सोई वरतै जी तू आपे करहै सो होई तुदे आपे सृष्ट सब उपाई जी तुदे आपे सिरज सब गोई जन नानक गुण गावै करते के जी जो सब सह का

बंदे सहजे पवे विच बंदी वेखण को दीदार हिंदू साला ही साला हंदर्शन रूप पार तीर्थ नावैर चा पूजा गरवास बहकार जोगी सुनते आवन जित